0: मन ये बोला बोला बोला सारे गम पम गरे
1: सागा सागा
0: सारे गम पम गरे
1: सा रे पा
0: पद निध पम।

have instances, most of them, ek Kopara, Baramulam, Rohit Raina hai, wo achhe kaam kar raha tha bahar, tanakha bhi achhi le raha tha, missus bhi service kar rahi thi, aise bahut se bache hai, jo wapas aa gaye hain, wahan apne Kopara mein settle ho gaye hain, Baramulam mein settle, aise bahut se bache hamare, vipreet paristhitiyon ke bawajood, wo wahan kaam kar rahe hain. ये जो हमारे बच्चे हैं सारे 5-6 हजार बच्चे जिनको मैंने कहा एम्बेसडर, इतने ही नए बच्चे मेजॉरिटी कम्युनिटी के, लेकिन आहिस्ता आहिस्ता उन्होंने समझ लिया कि ये जो कंपोजिट कल्चर